0: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन आणि चारित्र्याची जडणघडण यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. ध्वनी प्रक्षेपकांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर परस्पर सहमतीतून मार्ग काढला जाईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्यात सर्वत्र कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी. आणि महिलांच्या टी ट्वेंटी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन आणि चारित्र्याची जडणघडण यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. शिक्षकांनी आपलं ज्ञान अद्ययावत करावं, तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती स्वीकाराव्या, असं आवाहन त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे केलं आहे. दरम्यान शिक्षक दिनानिमित्त आज राष्ट्रपतींच्या हस्ते देशभरातल्या निवडक शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या डॉक्टर कविता गित्ते, नाशिकमधल्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतील शिवप्रसाद टिंगरे या राज्यातल्या चार शिक्षकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. विविध सण उत्सवांच्या काळात ध्वनी प्रक्षेपकांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर उपाय शोधण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर त्यांनी आपली भूमिका मांडली. डीजेचा लोकांना त्रास होऊ नये यावर सहमती होत असून यावर लवकरच मार्ग काढला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
1: आजच पुणे सीपींशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की बऱ्याच गोष्टींवर सगळ्यांचं एकमत झालेलं आहे, त्यातनं कसा मार्ग काढायचा. विशेषतः ज्या गोष्टींचा लोकांना त्रास होतो, डीजे मध्ये भूकंप आल्यासारखा जो काही आवाज असतो, अशा सगळ्या गोष्टी होऊ नयेत याच्या संदर्भात जवळपास सगळ्यांचं एकमत होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेस पुण्यातही गणेश उत्सव आणि सगळेच उत्सव हे आपल्याला पारंपरिक पद्धतीने साजरे होताना दिसतील आणि विशेषतः लोकांच्या सहभागानेच डीजेचं जे काही स्तोम तयार झालेलं आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसेल किंवा संपताना दिसेल.
0: पुणे हे जागतिक क्षमता केंद्रांचं म्हणजे जीसीसीचं प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत असून पुण्यात सध्या 130 पेक्षा अधिक जीसीसी कार्यरत आहेत. येत्या एक वर्षात ही संख्या 800 पेक्षा अधिक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात व्यक्त केला. वाकड इथं ग्लोबल बिझनेस सोल्युशन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या केंद्रामुळे 1000 अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून अप्रत्यक्ष रोजगारालाही चालना मिळणार आहे. बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारं आधुनिक आणि शाश्वत सुविधांनी युक्त मुख्यालय पुणे शहराच्या विकासाला नवी दिशा देणारं ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी काल पुण्यात व्यक्त केला.

0: या मुख्यालयाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. पुण्याला देशातील आधुनिक आणि गतिशील शहर म्हणून विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा वेगानं उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, डेटा अनालिटिक्स यासारख्या नव्या क्षेत्रांमध्ये पुण्यातील तरुणांसाठी रोजगार आणि कौशल्य विकासाच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत, असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितलं. श्रावण वद्य अष्टमी अर्थात श्री कृष्ण जन्माष्टमीचा सण काल देशासह राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. विविध मंदिरांमध्ये काल मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. अनेक मंदिरांमध्ये तसंच जगभरातल्या इस्कॉन मंदिरांमध्येही फुलांची आकर्षक सजावट तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज राज्यात ठिकठिकाणी दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. प्रधानमंत्री सिल्वर कप स्पर्धेत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या रेड्स अॅप संकल्पनेला देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत बगाटे यांनी ही माहिती दिली. सध्या या अॅपचा वापर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलापुरता केला जात असला तरी राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरही या अॅपचा वापर प्रभावीपणे करता येईल असं बगाटे यांनी सांगितलं. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: अज्ञात आणि बेवारस मृतदेहांची ओळख पटवणं हे गुन्ह्याची उकल होण्यासाठी अत्यंत आवश्यक मात्र खूपच आव्हानात्मक काम असतं. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संकल्पना रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मांडली. त्यातून रेड्स अर्थात रत्नागिरी ऍडव्हान्स डेटा इंटिग्रेटेड सिस्टीम हे ऍप्लिकेशन तयार करण्यात आलं. बेवारस मृतदेहांची माहिती त्यात एकत्रित संकलित केली जाते. संबंधित मृतदेहांची उपलब्ध छायाचित्र आणि इतर माहितीच्या आधारे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार केली जाते. चेहरा ओळखणं कठीण असलेल्या प्रकरणांमध्येही उपलब्ध माहितीच्या आधारे संभाव्य चेहरा तयार केला जातो. बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी चेहऱ्याची 108 विविध रूपं तयार करून तांत्रिक पद्धतीने शोध घेतला जातो. या अॅपच्या माध्यमातून आतापर्यंत 21 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलं असून 11 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणंही शक्य झालंय. या उपक्रमाची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोनकर, रत्नागिरी.
0: नाशिकमध्ये आश्रमशाळा आणि आदिवासी वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधा मिळाव्यात, देणगीच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट थांबवावी या आणि अशा मागण्यांसाठी गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण काल रात्री मागं घेण्यात आलं. आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात राज्यव्यापी जनजागृती मोहीम राबवून मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कळवण तालुक्यात विसरवाडी इथल्या आदिवासी आश्रमशाळेतल्या दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या सृष्टी सूर्यवंशी हिचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. सेंट्रल किचनच्या निकृष्ट जेवणामुळे तिला त्रास झाल्याचा आरोप करत तिचे पालक आणि आदिवासी विद्यार्थी आंदोलकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात 8 तास ठिय्या आंदोलन केलं. ऑपरेशन चक्रच्या 6व्या आवृत्तीस अंतर्गत केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयनं काल डिजिटल अरेस्टशी संबंधित 3 मोठ्या प्रकरणांमध्ये देशभरात धडक कारवाई केली. सीबीआयनं 20 राज्यांमधल्या 89 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या अंतर्गत डिजिटल अरेस्टच्या 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनी एकंदर 42,36,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे. नियमबाह्य पद्धतीनं रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा रिक्षांविरोधात 5 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन परिवहन विभागाला दिले आहेत. या रिक्षांसंदर्भात मिळालेल्या तक्रारींविषयी त्यांनी काल परिवहन आयुक्त कार्यालयात बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जालना इथं काल एकाच वेळी 5,348 जणांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती साकारण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, अद्विक क्लब यांच्या समन्वयातून हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. या विक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सची मान्यता मिळाली आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं 29

ऑगस्ट रोजी झालेल्या अमृत 2 मॅरेथॉन स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या रमाबाई रणवीर यांचा जिल्हा प्रशासनातर्फे काल सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रमाबाईंच्या मुलींच्या शिक्षणासाठी 50,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवण्याच्या उद्देशानं रमाबाई अनवाणी धावल्या होत्या. क्रिकेट. महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज अ गटाच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाची लढत पाकिस्तानच्या संघाशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना होईल. भारतानं यापूर्वीचे 2 सामने जिंकून उपांत्य फेरीतलं आपलं स्थान पक्क केलं आहे. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन आणि चारित्र्याची जडणघडण यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. ध्वनी प्रक्षेपकांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर परस्पर सहमतीतून मार्ग काढला जाईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्यात सर्वत्र कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी. आणि महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार रसिको, न्यूज ऑन AIR ऍप वर आणि 100.1 MHz वर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि मनस्पर्शी या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं मनापासून स्वागत करतो। आणि आज आहे दहीहंडी, दहीहंडीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। कृष्ण म्हटलं की मनात एखादी प्रतिमा उमटते, तिच्याभोवती अनेक अर्थाचे तरंगही उठतात आणि तो एकाच चौकटीत सामावणारा नाही, त्याच्याकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी, म्हणून प्रत्येकाला दिसणं

करा कृष्ण ही वेगळाच, कोणाला त्यात माधुर्य दिसतं, कोणाला गूढता, कोणाला प्रेमाचा स्पर्श जाणवतो, तर कोणाला प्रखर बुद्धी। हजारो वर्ष उलटली, साम्राज्य आली गेली, समाज बदलला, माणसाच्या प्रश्नांचे स्वरूप बदलले, पण कृष्णाला जाणून घेणं आजही सुरूच आहे।

रसिक हो, एक गाणं आपण सुरुवातीला ऐकलेलं आहे आणि पुढे आपण मनस्पर्शी कार्यक्रमात बोलणारच आहोत. एकूणच दहीहंडी सणाबद्दल आणि कृष्णाबद्दल बोलणार आहोत आणि जेवढं बोलू तेवढं खरं तर कमी, पण आपण प्रयत्न करूया बोलण्याचा. आता ॲडव्हान्स आयुर्वेदा हा प्रायोजित कार्यक्रम तुम्ही ऐकाल आणि तो 5 मिनिटाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर 10:10 मनस्पर्शी हा कार्यक्रम पुन्हा सुरू होईल आणि तेव्हा आपण बऱ्याच गप्पा मारणार आहोत आणि गाणीसुद्धा ऐकणार आहोत. ऐकत रहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
2: नमस्कार.
0: आज जी केस बघणार आहोत ती 48 वर्षांच्या गृहस्थांची आहे, ज्यांना 4 वर्षांपासून डायबेटीस होता, पायाला जळजळ सुरू झाली होती, बरीच ट्रीटमेंट घेतली पण काही रिलीफ मिळाला नाही. या कंडिशन मध्ये ते ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले, तर यांची केस काय होती, आपण यांना काय ट्रीटमेंट दिली आणि पायाची जळजळ थांबली का?
2: कसं माहितीये का की डायबेटीस झाला म्हणजे लगेच डायबिटीस मुळे न्यूरोपॅथी आहे म्हणण्यापेक्षा न्यूरोपॅथी म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. न्यूरोपॅथी म्हणजे काय की आपल्या नसा असतात त्याच्यावर कव्हरिंग असतं आणि कव्हरिंग असल्यामुळे आपल्याला फक्त जिथे पाहिजे तिथे स्पर्श जाणवत असतो. पण जर का आयुर्वेदानुसार जर का पायाच्या ठिकाणी पित्त आणि वाताचा जर का प्रभाव वाढला तर मग या नसांवरचं कव्हरिंग जे आहे ते निघून जातं आणि त्याच्यामुळे नसा उघड्या पडतात आणि पायाला जळजळ व्हायला लागते. आता जर का मॉडर्नच्या हिशोबाने विचार केला तर मग नसांच्या कव्हरिंगसाठी काय लागतं तर B12 लागतं, B1 लागतं, B6 लागतं, कॅल्शियम लागतं, सगळ्या गोष्टी लागतात. आणि आजकाल तुम्ही बघितलं तर B12 डेफिशियन्सी जवळजवळ 70-80% लोकांना

0: मध्ये आहे, कॅल्शियम डेफिशियन्सी आहे. कारण आपण एवढं केमिकल खात असतो की आपल्या पोटातले गट बॅक्टेरिया सगळे काय असतात डिस्टर्ब झालेले असतात, त्यामुळे जे पचन व्हायला पाहिजे वेगवेगळ्या गोष्टींचं ते होत नाही. आणि आजकाल आता लक्षात यायला लागले रिसर्च मधून की अनेक आजारांचं जे कारण आहे ते न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळे झालेलं आहे. कारण अनेक न्यूट्रिशन आपल्याला पचतच नाहीत हा सगळ्यात मेजर तिथे पार्ट होतो. त्यामुळे होतं कसं की टेम्पररी बीट्वेल्वची इंजेक्शन घेतली जातात, डीच्या गोळ्या दिल्या जातात, कॅल्शियम गोळ्या दिल्या जातात, बी कॉम्प्लेक्स दिला जातो. पण होतं कसं की हे स्टोअर करण्याची मेकॅनिझम आपल्या शरीरामध्ये नाहीये, मग त्याच्यामुळे दिल्या तेवढ्यापुरतं फायदा होतो, परंतु नंतर मग ती त्याची जी कंटिन्युअस रिपेअरिंग मेकॅनिझम जी चालायला पाहिजे ती काही होत नाही. कारण नंतर मध्येच तुम्ही बंद केलं की ते कमी होऊन जातं, मग त्यामुळे कंटिन्युअस त्याला जी रिपेअरिंग मेकॅनिझम होत नाही, त्यामुळे त्याच्यातून फारसा काही रिझल्ट येत नाही.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, मणक्याचे आजार, या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे. या शिबिरात सर्व आजारांवर शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. डॉक्टर गिरी, मग आयुर्वेद याबद्दल काय सांगतं, काय केलं पाहिजे?
0: कसे माहिते का की म्हणजे प्राणिक हिलिंग बरोबर ना, की एनर्जी हिलिंग, जर का तुम्ही अॅक्युपंक्चरचा जर का विचार केला, म्हणजे ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन जर का विचार केला, तर एनर्जी हिलिंग हा कन्सेप्ट आहे त्यांच्याकडे. कारण अॅक्युपंक्चर निडी लावून वेगळ्या प्रकारचे एनर्जी बॅलन्स करून सुद्धा तुम्ही बॉडीचं हिलिंग करू शकता. कारण प्रत्येक गोष्ट काही केमिकलवर डिपेंड नसते, शरीराच्या एनर्जी लेवलवर पण डिपेंड असते. त्यामुळे आपण यांना काय केलं की म्हणजे म्हणतो ना की त्या ठिकाणी जे काही पित्तवाताचंही होतं, त्यामुळे प्रॉपर आपण त्यांना गट बॅक्टेरियांसाठी पित्तवात बॅलन्स करण्यासाठी ट्रीटमेंट दिली आयुर्वेदानुसार. आणि लोकल लेवलला एनर्जी बॅलन्स करण्यासाठी आपण त्यांना अॅक्युपंक्चर ट्रीटमेंट दिली. कारण लोकल एनर्जी जर का तुम्ही प्रॉपरली बॅलन्स केल्या बरोबर की नाही, तर तिथलं हिलिंग फास्ट होतं. मग त्याच्यामुळे कसं झालं की अॅक्युपंक्चर ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांची जळजळ लगेच कमी झाली. म्हणजे आपण हार्डली एक सेशन दिल्यानंतरच त्यांना बऱ्यापैकी रिलीफ झाला होता. आणि मग त्याची साधारण आपण एक त्यांना 10 सेशन्स दिली आणि त्याच्यानंतर सायमल्टेनियसली आपण गट बॅक्टेरियांवर काम करायला सुरुवात केली. ओव्हरऑल म्हणजे शरीरातली जे काही पित्तवाढ डिस्टर्ब झाला होता त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. आणि बेसिकली त्यांचा जो काही डायबिटीस होता तो काही जाड नव्हते. ते डायबिटीस कॉम्प्लिकेशन जे प्रायमरी लेवलला येतात ते पित्तवाल्यांनाच येतात जनरली. आणि त्यामुळे त्यांची शुगर जी वाढलेली असते ती पित्ताच्या इम्बॅलन्समुळेच वाढलेली असते. त्यामुळे आपण त्यांचं पित्त बॅलन्स करायला लागल्यानंतर त्यांच्या डायबिटीसच्या गोळ्या पण बंद झाल्या, ओव्हरऑल त्यांचं न्युरोपॅथी पण ठीक झाली. तर त्यामुळे म्हणतो ना की जर का म्हणजे आता नाहीतरी लेटेस्ट रिसर्च प्रमाणे पण असं म्हणतात की डायबिटीस म्हणजे नुसतीच शुगर मॅनेजमेंट नाही तर इट इज अ मेटाबॉलिक डिसीज. तर तुम्ही प्रॉपर जर का मेटाबॉलिझमवर जर का काम केलं तर नक्कीच तुम्हाला डायबिटीस पण रिव्हर्स करता येतो आणि न्युरोपॅथी असेल किंवा इतर काही जे काही प्रॉब्लेम असेल डायबिटीसचे ते सुद्धा तुम्हाला मुळापासून बरे करता येतात.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, मणक्याचे आजार, या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे. या शिबिरात सर्व आजारांवर शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: रसिक मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। श्रीकृष्णाकडे आजच्या तरुण पिढीने मॅनेजमेंट गुरु म्हणून बघणं हे अधिक गरजेचं झालंय। आजच्या तरुण पिढीकडे मागच्या कोणत्याही पिढीपेक्षा अधिक सुविधा आहेत। हातात तंत्रज्ञान आहे, माहितीचं जग खुलं आहे, करिअरचे असंख्य वाट आहेत, पण त्याचबरोबर स्पर्धा, अपेक्षा, तुलना, अपयशाची भीती आणि एकाकीपणाचा दबावही आहे। परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नाहीत, नोकरी मिळाली नाही, व्यवसायात अपयश आलं, प्रेमभंग झाला किंवा आपल्या मनासारखं काही घडलं नाही की आयुष्य संपल्यासारखं वाटू लागतं। अशा पिढीनं श्रीकृष्णाची केवळ पूजा करण्याऐवजी त्याचं जीवन समजून घेतलं तर प्रतिकूल परिस्थितीचा सामना कसा करावा याचा वस्तुपाठच मिळेल।

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: ध्यान दें, आपकी मेहनत को राष्ट्रीय पहचान, पशुपालन क्षेत्र में उत्कृष्ट योगदान देने और नवीन प्रौद्योगिकी प्रथाओं को अपनाने वालों को भारत सरकार का पशुपालन एवं डेयरी विभाग प्रदान करता है राष्ट्रीय सम्मान। आज ही नामांकन करें राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 के लिए। इस पुरस्कार के लिए 3 श्रेणियों में होता है चयन, सर्वश्रेष्ठ डेयरी किसान, सर्वश्रेष्ठ डेयरी सहकारी समिति और सर्वश्रेष्ठ AI तकनीशियन। उत्तर पूर्वी क्षेत्र और हिमालयी राज्यों के लिए विशेष पुरस्कार का प्रावधान। नामांकन की तिथि 10 अगस्त से 10 सितंबर 2026 तक, तो देर किस बात की। आज ही आवेदन करें www.awards.gov.in पर या संपर्क करें नजदीकी CSC केंद्र पर। राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026, पशुपालन एवं डेयरी विभाग, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
2: एवरी ग्रेट जर्नी बिगिंस विद पीपल कमिंग टुगेदर टू लिसन, टू लर्न, टू इमेजिन व्हाट्स पॉसिबल। दिस इज द ब्रिक्स 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
3: नमस्कार, मी गिरिजा ओ गोडबोले, ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। मस्त मस्त मराठी गाणी आणि खुशखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड।
4: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरे रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। श्रीकृष्णाच्या जीवनाची सुरुवात ही कारागृहात झाली। जन्माच्या क्षणापासूनच मृत्यू त्याची वाट पाहत होता। मामा कंस त्याला मारण्यासाठी टपलेला होता, तर जन्मदात्या आई वडिलांपासूनच त्याला दूर व्हावं लागलं। रात्रीच्या अंधारात मुसळधार पावसात वसुदेवानं त्याला यमुना ओलांडून गोकुळात नेलं। पुढे पुतना आली, शक्टासूर आला, तृणावर्त आला, कालियाचा प्रसंग आला। बालपण म्हणजे सुरक्षितता, लाड आणि निखळ आनंद अशी आपली रम्य कल्पना असते। कृष्णाच्या बालपणात मात्र संकटामागून संकट येत गेली, तरीही आपल्याला रडणारा निराश झालेला कृष्ण कधीही दिसत नाही। आपल्याला दिसतो तो बासरी वाजवणारा, मित्रांसोबत खेळणारा, लोणी चोरणारा आणि संकट आलं की त्यावर मात करणारा कृष्ण। संकट नसणं म्हणजे आनंद नाही, संकटाच्या मध्यभागीही आनंद शोधता घेणं म्हणजेच कृष्णत्व।

रसिक, कृष्णाच्या बाललीलांमधली आणखी एक विलक्षण गोष्ट म्हणजे त्याचा मित्र परिवार। तो गोपाळांमध्ये मिसळतो, जंगलात गुरे चारायला जातो, मित्रांसोबत खेळतो, प्रत्येकाच्या शिदोरीतले पदार्थ एकत्र करून गोपाळ काला करतो आणि सर्वांसोबत खातो। आजच्या व्यवस्थापन शास्त्रा ज्याला टीम बॉन्डिंग म्हणतात, त्याचं किती सुंदर प्रतीकच या गोपाळ काल्यात दडलेलं आहे। गोवर्धन पर्वताच्या प्रसंगाकडेही आपण याच नजरेने पाहायला हवं। परंपरेनुसार कृष्णानं आपल्या करंगळीवर गोवर्धन उचलून गोकुळाचं रक्षण केलं, पण त्या चित्रामध्ये एक सुंदर तपशील असतो। कृष्ण पर्वत उचलतो आणि भोवतीचे गोपाळही आपल्या काठ्या पर्वताला लावून उभे राहतात। कृष्णाला त्यांच्या काठ्यांची गरज होती का? देवत्वाच्या दृष्टीनं अर्थातच नाही, पण नेतृत्वाच्या दृष्टीनं त्या काठ्यांचा अर्थ फार मोठा आहे। खरा नेता सगळं मीच केलं असं सांगत नाही, तो विजयामध्ये आपल्या संघातल्या प्रत्येकाला सहभागी करून घेतो। सामान्य गोपाळाच्या मनातही गोवर्धन उचलताना माझी काठी लागली होती हा आत्मविश्वास निर्माण करणं, हेच खरं नेतृत्वाचं काम आहे।

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: नमस्कार, मी शंतनु मोघे. मस्त मधुर गाणी, संवादाची साखर पेरणी, कलाकारांची ग्रेट भेट घडवून आपला दिवस संगीतमय रंजक करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी ऐकत रहा 100.1 MHz वर.
2: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू. रसिक हो आणि तुमचा अर्ज मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. कृष्ण गोपाळांचा नेता होता, पण तो त्यांचा सवंगडी सुद्धा होता. म्हणूनच गोकुळातले सामान्य गोपाळ त्याच्यासाठी जीव द्यायला तयार होते. अर्जुन त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो, द्रौपदी त्याला सखा मानते आणि सुदामा राजवैभवाच्या दरवाजात उभा राहिल्यावर द्वारकाधीश त्याला मिठी मारण्यासाठी धावतो. कृष्णाच्या मैत्रीत सामाजिक दर्जा अडत नाही. सुदामा गरीब झाला म्हणून मैत्री संपत नाही आणि अर्जुन संकटात सापडला म्हणून त्याला तो एकटा सोडत नाही. आज समाज माध्यमांवर हजारो फ्रेंड्स असूनही संकटात बोलण्यासाठी एक माणूस नसलेल्या पिढीला मैत्री कशी विकसित करावी आणि आयुष्यभर जपावी याचा आदर्श कृष्णचरित्र शिकवतं.

0: नमस्कार, मी अशोक पत्की। शब्द सुरांचा अवीट गोडवा अनुभवा FM गोल्ड वर।
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। पुढे कृष्ण मथुरेला जाऊन कंसवध करतो पण स्वतः राजा होत नाही, उग्रसेनालाच पुन्हा सिंहासनावर बसवतो। नेतृत्व म्हणजे प्रत्येक विजयाचा पद स्वतःकडे घेणं नव्हे हेच तो दाखवतो। पुढे जरासंधाच्या वारंवार आक्रमणांमुळे यादवांचं नुकसान होणार हे लक्षात आल्यावर तो मथुरा सोडून द्वारकेकडे जाण्याचा निर्णय घेतो। शत्रूच्या भाषेत त्याला रणछोड म्हटलं गेलं पण रणनीतीच्या भाषेत हा स्ट्रॅटेजिक रिट्रीट होता। प्रत्येक लढाई अहंकारासाठी लढाईची नसते, कधी मागे हटून आपली शक्ती वाचवणं हा पराभव नसून पुढच्या विजयाची तयारीच असते। करिअर किंवा व्यवसायातल्या एका अपयशाला आयुष्याचा पराभव समजणाऱ्या तरुणांनी हा कृष्ण समजून घेण्याचीच आज अधिक गरज आहे।

रसिको, महाभारतातील कृष्णाचा व्यवस्थापन गुरु म्हणून सर्वोच्च अधिकार दिसतो. त्याच्याकडे स्वतःची नारायणी सेना आहे. एका बाजूला ती संपूर्ण सेना आणि दुसऱ्या बाजूला शस्त्र न उचलणारा एकटा कृष्ण असा पर्याय दिला जातो. दुर्योधन सैन्य निवडतो, अर्जुन कृष्णाला निवडतो. हाच व्यवस्थापनाचा मूलभूत धडा. संसाधनापेक्षा योग्य दिशा देणारा मेंदू अधिक महत्वाचा असतो. मोठा संघ, पैसा, तंत्रज्ञान आणि सत्ता असूनही दिशा चुकीची असेल तर पराभव होतो. मर्यादित साधने असून योग्य नेतृत्व असेल तर विजय शक्य होतो. कृष्णाला युद्ध नको होतं, पण अन्याय सहन करावा असंही त्याचं म्हणणं नव्हतं. पण युद्ध अटळ दिसत असतानाही त्याने शेवटपर्यंत शांततेचाच मार्ग शोधला. पांडवांना त्यांचा पूर्ण अधिकार मिळत नसेल तर 5 गावे द्या एवढ्यापर्यंत तडजोडीची तयारी त्याने दाखवली. स्वतः शांतीदूत म्हणून हस्तिनापुरात गेला याचा अर्थ दुर्बलता नव्हे. चांगला नेता युद्ध करण्याची क्षमता ठेवतोच, पण युद्ध टाळण्याची प्रत्येक शक्यता आधी वापरतो आणि संवाद संपल्यानंतरच संघर्षाचा पर्याय असतो.

रसिकाव, जेव्हा कुरुक्षेत्रावर अर्जुन खचला तेव्हा कृष्णाची सर्वात मोठी भूमिका सुरू झाली. अर्जुनासमोरही एक प्रकारचं मानसिक संकटच होतं. समोर आप्तस्वकीय पाहून त्याचे हात थरथरले, गांडीव खाली पडलं आणि मी लढणार नाही अशी मनोवस्था झाली. कृष्णानं त्याची खिल्ली उडवली नाही, त्याला सोडूनही दिलं नाही. त्यानं अर्जुनाला परिस्थितीकडे पाहण्याची नवीन दृष्टी दिली, कर्तव्य समजावलं, कर्मयोग सांगितला, परिणामाच्या भयापेक्षा योग्य कर्मावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. भगवद्गीतेतल्या कर्मण्य वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा संदेश आजच्या तरुणांसाठी विलक्षण महत्वाचा आहे. प्रयत्न आपल्या हातात आहे, प्रत्येक परिणाम आपल्या हातात नसतो. निकालाच्या भीतीनं प्रयत्नच सोडणं हा पर्याय नाही. कृष्णाच्या नेतृत्वाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना सामान्य माणसांच्या असामान्य क्षमतांना ओळखलं. कोणत्या प्रसंगी भीम उपयोगी पडेल, कुठे अर्जुनाची गरज आहे, युधिष्ठिराची शक्ती काय, सहदेव नकुलाची भूमिका काय, याचं त्याला पूर्ण आकलन होतं. नेता प्रत्येक काम स्वतः करणारा सुपरमॅन नसतो. योग्य माणसाला योग्य वेळी काम देऊन त्याच्याकडून सर्वोत्तम करून घेणारा माणूस म्हणजेच नेता.

परस्पर विरोधी नाहीत, कर्तव्य करताना हसता येतं, संकटातही मित्र जोडता येतात आणि पराभवातून नवी रणनीती आखता येते आणि आयुष्य कितीही कठीण झालं तरी त्यातला आनंद संपवण्याची गरज नसते. आजच्या तरुण पिढीनं म्हणूनच जन्माष्टमीला कृष्णाच्या मूर्तीपुढे फुलं वाहताना, दहीहंडी फोडताना कृष्णाच्या जीवनातील काही गुण स्वतःमध्ये आणण्याचा संकल्प करावा. अपयश आलं तर पुन्हा उभं राहणं, संकट आलं तर घाबरून न जाता उपाय शोधणं, यश मिळालं तर त्याचं श्रेय सर्वांसोबत वाटणं, मित्र संकटात असताना त्याच्या मागे उभं राहणं, संघर्षापूर्वी संवादाची संपूर्ण संधी वापरणं आणि आपल्या नियंत्रणाबाहेरच्या परिणामाची चिंता करण्याऐवजी आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करणं, हेच कृष्ण मॅनेजमेंट आहे.

मंडळी, जन्म कारागृहात झाला म्हणून कृष्णानं नियतीला दोष दिला नाही. बालपण संकटात गेलं म्हणून आनंद सोडला नाही. वारंवार युद्ध आली म्हणून मुस्तदगिरी सोडली नाही. सत्ता मिळवण्याची संधी आली म्हणून प्रत्येक सिंहासन स्वतःसाठी घेतलं नाही. आणि कुरुक्षेत्र समोर आलं म्हणून कर्तव्यापासून पळ काढलं नाही. म्हणूनच कृष्ण जगण्याची कला शिकवणारा गुरु आहे. आयुष्य तुमच्या वाटेला कोणतं कुरुक्षेत्र येईल हे तुम्ही ठरवू शकत नाही, पण त्या कुरुक्षेत्रात गांडीव खाली ठेवायचं की कृष्णानं दाखवलेल्या सकारात्मकतेनं, मैत्रीनं, संघभावनेनं आणि कर्मयोगानं उभं राहायचं, हा निर्णय मात्र तुमचा असतो. रसिको मनस्पर्शी या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. एक गाणं तुम्हाला ऐकवणार आहे आणि गाण्यानंतर ठीक 11 वाजता युवा तरंग या कार्यक्रमात आपली भेट होईलच. मनस्पर्शी हा कार्यक्रम आवडला असल्याचं मला दूरध्वनीवरून बऱ्याच श्रोत्यांनी कळवलं आहे. गाणीही आवडत असल्याचं कळवलं आहे. त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार मित्रांनो, न्यूज ऑन एअर ॲपवर आणि 100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि युवा तरंग। या कार्यक्रमात मी तुमचा अर्ज मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहे आणि थोड्याच वेळात शिक्षक दिन विशेष मुलाखतीमध्ये रमेश कुरुडे या शिक्षक मित्राशी आपण संवाद साधणार आहोत या गाण्यानंतर।

0: building for resilience, innovation, cooperation and sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: दाद तुम्हा श्रोत्यांची साथीला मस्त गाणी घराघरात आपली लाडकी मुंबई आकाशवाणी. नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे. तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा, आनंद घेत रहा.
2: मित्रांनो, युवतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज आहे शिक्षक दिन. आणि शिक्षक दिन विशेष मुलाखतीमध्ये आपण शिक्षक रमेश कुरुडे या शिक्षक मित्राची मुलाखत घेणार आहोत, छान संवाद साधणार आहोत आणि मनसोक्त गप्पा सुद्धा मारणार आहोत. रमेश कुरुडेने जवाहर नवोदय विद्यालय वसमत हिंगोली इथून आपलं शिक्षण पूर्ण केलंय आणि तो सध्या मुंबई पब्लिक स्कूल CBSE हरियाली विलेज विक्रोळी इथं शिक्षक म्हणून कार्यरत आहे. बॅक टू स्कूल, शाळा प्रवेशोत्सव, स्कूल चले हम या विषयांवर त्याने विविध कार्यक्रम केले आहेत. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, पाणी फाउंडेशन पुरस्कार त्याला मिळालेले आहेत आणि मुंबई विद्यापीठातून त्याने नाट्यशास्त्र प्रशिक्षण सुद्धा पूर्ण केलेलं आहे. नमस्कार रमेश, तुझं FM गोल्ड वाहिनीवर मनापासून स्वागत आणि शिक्षक दिनाच्या तुला मनापूर्वक शुभेच्छा.
3: नमस्कार. नमस्कार सर, माझ्याकडून सुद्धा सर्व शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
2: बरं, आपण मुलाखतीला सुरुवात करूया आणि पहिला प्रश्न मी तुला विचारतो की जवाहर नवोदय विद्यालयातून तू तुझं शिक्षण पूर्ण केलं आहेस, तर त्याबद्दल सांग.
3: सर, जवाहर नवोदय विद्यालय ही जी काही संकल्पना आहे ना, ती खूप चांगली आणि देशाच्या विकासामध्ये खूप मोठं परिवर्तन आणणारी आहे. खरं तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, जे ग्रामीण भागामध्ये प्रतिभावंत विद्यार्थी आहेत किंवा जे हुशार विद्यार्थी ज्यांना काही प्लॅटफॉर्म मिळत नाही, अशांसाठी 1986 स्वर्गीय राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून जवाहर नवोदय विद्यालयांची प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापना करण्यात आली. म्हणजे राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात, देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय आहे जे रेसिडेन्शियल आहे, जे ज्याला जिथे आपण मुलं राहतात, स्वतः तिथे राहतात, 6वी ते 12वीपर्यंत ते या ठिकाणी शिक्षण घेतात आणि CBSE बोर्डाचं ते शिक्षण घेत असतात. तर याची प्रवेश परीक्षा, निवड परीक्षा असते, त्या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. साधारणतः दरवर्षी 10,000 विद्यार्थी एका जिल्ह्यामधून परीक्षा देतात आणि त्याच्यापैकी फक्त 80 विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये प्रवेश दिला जातो. आणि खरं तर हा जो काही शाळा, ही जी काही शाळा आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये खूप चांगल्या चांगले उपक्रम असतात. म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास असेल किंवा राष्ट्रीय एकात्मता असेल किंवा संस्कार आपण ज्याला म्हणतो, किंवा ऑलराऊंड डेव्हलपमेंटवरती जास्त भर दिला जातो. आता संपूर्ण जगभरामध्ये आता एक तिथली संकल्पना अशी आहे की प्रत्येक जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत, प्रत्येक शाळेतील विद्यार्थी इतर राज्यामध्ये जातात आणि तेथील संस्कृती असेल, तेथील भाषा असेल, ह्या सगळ्या गोष्टी ते शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यांना तशी संधी मिळते. इयत्ता 9वीमध्ये असताना ते मिनी मायग्रेशन अशी एक संकल्पना आहे, ती खूप चांगली आहे की प्रत्येक जिल्ह्यातला व्यक्ती इतर राज्यामध्ये जाऊन तो राहू शकतो, तेथील संस्कृती शिकू शकतो, असं आहे. आणि संपूर्ण जगभरात आज वेगवेगळ्या नवोदय विद्यालयाचे अलुमना आहे, ज्याला आपण माजी विद्यार्थी म्हणतो, त्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात काम चालतं. आणि संपूर्ण जगभरामध्ये, म्हणजे तुम्ही जपानमध्ये जा, ऑस्ट्रेलियामध्ये जा, तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात तिथे तुम्हाला नवोदयचे विद्यार्थी दिसतील. आणि आज सुद्धा या नवोदय विद्यालयातून IAS IPS पासून ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापर्यंत कर्म जे विद्यार्थी ते कार्यरत आहेत.
2: आणि ह्या नवोदय विद्यालयामध्ये जर कोणाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याची प्रवेश प्रक्रिया कशी असते?
3: नक्कीच, त्याची प्रवेश प्रक्रिया ही इयत्ता 5वीमध्ये असताना त्याची तयारी करावी लागते आणि तुम्हाला ती एक्झाम द्यावी लागते. इयत्ता 5वीमध्ये असताना तुम्हाला एंट्रन्स एक्झाम होती, प्रवेश परीक्षा होती आणि त्याच्या माध्यमातून जे काही निवड यादी असते, मेरिट लिस्ट, त्याच्यानुसार तिथे प्रवेश दिला जातो.
2: आणि 5वी ते 10वी किंवा कितवी पर्यंत ते?
3: 6वी ते 12वी पर्यंत असतं सर.
2: बर बर, धन्यवाद. बरं, तुम्ही जेव्हा विद्यार्थी होता तेव्हाची शिक्षण पद्धती आणि सध्याची शिक्षण पद्धती यात काय बदल जाणवतो?
3: खरं तर पूर्वीची जी शिक्षण पद्धती होती, ज्यावेळेस आपण शिकायचो शाळेमध्ये, त्यावेळेस जे प्रोसेस होती, एक साचेबद्ध शिक्षण होतं त्यावेळेस, की पाठांतर करणं किंवा जास्त पुस्तकावरती डिपेंड राहणं, कारण त्यावेळेस जास्त सोर्सेस उपलब्ध नव्हते आणि त्यावेळेस संकल्पनाही स्पष्ट होत नव्हती विद्यार्थ्यांना सांगताना, किंवा ज्ञानाच्या ह्या मर्यादा होत्या त्या, काहीतरी पुस्तकी ज्ञान आपण म्हणतो, त्यावेळेस त्याचा जास्त वापर होता. पण आता मात्र काय झालं की आता सगळे नवनवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, त्याच्यामुळे काय होतं की ज्या विद्यार्थ्यांच्या मनात संकल्पना असते किंवा शिक्षकांच्या मनात संकल्पना असते त्या स्पष्ट होतात. म्हणजे तुम्ही पाहा की स्मार्ट बोर्ड असेल, संगणकाचा वापर असेल, किंवा आपण लॅब म्हणतो, वेगवेगळ्या लॅबच्या माध्यमातून मुलांना आता ज्ञान दिलं जातंय. हे एक म्हणजे प्लस पॉईंट आहे की आपल्याला ज्ञानाला आता मर्यादा राहिली नाहीये, जगभरातलं ज्ञान हे घरी बसून मिळू शकतात विद्यार्थी. पण दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की पूर्वी शिस्त होती, एक अनुशासन होतं, दरार असायचा.

0: शिक्षकांचा एक आदरयुक्त भीती असायची आणि त्याच्यामुळे काय होते की एक समाजामध्ये सुद्धा जे वागायचे लोक किंवा विद्यार्थी त्यावेळेस एक वेगळं त्यांचं असायचं की संस्कार असायचे दिसायचे ते. आता असं राहिलेलं नाही. आता काय झालं की शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे कायदेशीर बदल होत आहेत, त्याशिवाय शैक्षणिक कामांचा सुद्धा व्याप वाढत आहे, पालकांची मानसिकता सुद्धा बदलत चाललेली आहे आणि याच्यामुळे पूर्वीसारखी कडक शिस्त राहिलेली नाहीये. आता कसं की मोबाईल आहे, संगणक आहे किंवा पालकांशी संवाद सुद्धा खूप कमी होते विद्यार्थ्यांचा आणि त्याच्या आता आजचं जो तुम्ही बघितलं की मुले हे दिवसेंदिवस थोडे आक्रमक बनताना दिसत आहेत, म्हणजे उलट बोलणे किंवा पालकांशी बोलताना उलट बोलायचं किंवा शिक्षकांशी बोलताना व्यवस्थित बोलायचं नाही किंवा उद्धटपणे बोलायचं अशा काही गोष्टी चाललेल्या आहेत. पण त्यासाठी सुद्धा आता बरेच नवीन नवीन एनजीओच्या माध्यमातून काउन्सिलिंगचं काम केलं जाते, वेगवेगळ्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम सुद्धा आता सध्या केलं जाते.
1: थोडक्यात काय तर जेव्हा आपण विद्यार्थी होतो तेव्हा आपण शिक्षकांना घाबरायचो कारण शिक्षक कधी असा रपाटा मारत
0: आता
1: शिक्षकांना मारण्याचा अधिकारच उरलेला नाही असं
0: वाटतं
1: आणि त्यामुळे कदाचित ती बंधनं शिक्षकांवरती सुद्धा आलेली आहेत,
0: बरीच बंधनं आहेत
1: काळ बदलल्यामुळे.
0: बरोबर.
1: आणि पद्धती सुद्धा बऱ्याच बदललेल्या आहेत आणि आधीच्या काळामध्ये मैदानी खेळ फार खेळले जायचे.
0: बरोबर आहे.
1: आता मुलं मोबाईल मध्ये चाडकलेली आहेत आणि त्या मोबाईल मधून बाहेर पडतच
0: नाही,
1: त्यांना मैदानच राहिलेली शहरांमध्ये तर फार वाईट अवस्था आहे. ग्रामीण भागात तरी थोडीफार मैदान आहेत आणि तिकडे खेळायला वाव आहे पण शहरात असे मैदानी खेळ खेळताच येत नाहीत.
0: बरोबर.
1: बरं, आता मला तुला विचारायचं आहे की मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये तू नोकरी करतोस तर हा अनुभव कसा आहे?
0: खरं तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो सर्व माझ्या श्रोत्यांना की आज आहे 5 सप्टेंबर आणि माझी जी नियुक्ती झालेली आहे महानगरपालिकेत ॲज अ शिक्षक म्हणून ती 5 सप्टेंबर 2007 रोजी झालेली आहे. म्हणजे मला याच दिवशी मला ऑर्डर मिळाली होती, म्हणजे आजच मी शिक्षक झालो होतो आणि खरंच ही खूप माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की मी शिक्षक दिनाच्या दिवशी मी शिक्षक झालो. आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या म्हणजे 8 प्रकारच्या शाळा चालवल्या जातात, 8 माध्यमाच्या शाळा आहेत. त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमासाठी माझी निवड झाली होती आणि खरं तर ही जी काही निवड पद्धती होती त्यावेळेस ते एंट्रन्स टेस्ट आपण सीईटी म्हणतो कॉमन एंट्रन्स टेस्टच्याद्वारे त्याची नियुक्ती करण्यात आली होती. सध्या मुंबई महानगरपालिकेच्या 1135 शाळांमधून 2,93,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आता यामध्ये खरं तर ज्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे सगळ्या गोष्टी मोफत असतात, म्हणजे 27 वस्तूंचं मोफत वाटप केलं जातं. आता मी ज्या शाळेवरती आहे सध्या हरियाली विलेज सीबीएसई स्कूल, इथे सीबीएसईचा बोर्ड आहे आणि तिथे विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या पाठ्यपुस्तकापासून जेवढ्या काही गरजेच्या वस्तू असतात त्या सगळ्या वस्तूंचं मोफत वाटप केलं जातं. आता आम्ही पूर्वी जेव्हा काम करायचो नवीन नवीन आम्ही महानगरपालिकेत आलो त्यावेळेस म्हणजे आम्ही पाहिलं की महानगरपालिकेत शिकणारा विद्यार्थी हा वंचित किंवा गरीब किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी कामगार असे विशेषतः झोपडपट्टी भागातून जास्त प्रमाणात आलेले असतात. मग त्यांच्यावरती संस्कार करणं, त्यांचा सर्वांगी विकास करणं, त्यांना वाईट संगतीपासून दूर ठेवणं किंवा त्या पालकांमध्ये ती जनजागृती करणं हे खूप मोठं आव्हान होतं.
1: बरोबर.
0: पण नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रशिक्षणाचा अभियानाचा त्याचा वापर केला आणि त्याच्यातून त्याला कुठेतरी आम्ही बाहेर काढण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. आणि आता सीबीएसई शाळेमध्ये सुद्धा आम्ही सातत्यानं आता महत्वाचं सांगू इच्छितो सर्व श्रोत्यांना की महानगरपालिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन पालकांचा वेगळा होता. म्हणजे म्युन्सिपॅलिटी स्कूल ही एक कल्पना होती परंतु पूर्णपणे ते खोडून काढलेलं आहे. तुम्ही जर आता सीबीएसई शाळा पाहिल्या तर त्या हायटेक आहेत आणि त्याच्यामधून चांगल्या प्रतीचं शिक्षण सुद्धा दिलं जातं. आणि आता मी सांगतो या सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशासाठी लॉटरी काढली जाते. सरळ प्रवेश कुणाला मिळत नाही, लॉटरी प्रवेश लाभले जाते. त्यामध्ये फक्त 40 मुलांचीच निवड केली जाते एका डिव्हिजन साठी आणि म्हणून आता पालकांचा वाढता ओढा हा महानगरपालिकेच्या शाळेकडे जास्त वाढत आहे आणि एक विशेष आहे. त्याच्यामुळे पुढे सुद्धा अशा प्रकारचे जे काही शाळा असतील त्या निवड म्हणजे त्याच्या माध्यमातून हे शिक्षण देण्याचं आम्ही काम करतोय आणि नक्कीच जे पालक आहेत त्यांचं जे काही मानसिकता आहे ते नक्कीच बदलत आहे.
1: आणि महापालिकेची जी शाळा आहे जसं तू उल्लेख केलास की 27 ज्या गोष्टी आहेत किंवा वस्तू आहेत त्या तुम्हाला फ्रीमध्ये दिल्या जातात, वाटप केलं जातं विद्यार्थ्यांना. आणि बाहेर आपण खाजगी शाळांमध्ये बघितलं किंवा इतर ठिकाणी बघितलं की अगदी पुस्तकांपासून वह्यांपासून कपड्यांपासून आणि भरमसाठ फी बद्दल
0: तर आपण
1: तर शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे. तेव्हा अशा सरकारी शाळांमध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत असेल तर पालकांनी नक्कीच याचा विचार करायला पाचसावा.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: आणि मला सांग रमेश की ह्या महापालिकेच्या शाळांमध्ये म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एकूण इंग्रजी माध्यमाच्या शाळा किती आहेत असा काही आकडा सांगू शकशील का? आणि सीबीएसई बोर्डाच्या किती शाळा आहेत?
0: सीबीएसई बोर्डाच्या 2021 या सीबीएसई बोर्डाची सुरुवात झाली होती ज्यावेळेस कोरोना संपलेला होता. कोरोनाच्या काळामध्ये खरं तर ह्या शाळांची सुरुवात झाली की पालक फीस भरू शकत नव्हते, पालकांकडे पैसा नव्हता, अशा काळामध्ये त्या सीबीएसई शाळांची सुरुवात झाली होती. आणि त्यावेळेस 11 शाळा सुरू केल्या होत्या, नंतर 21 शाळा झालेल्या आहेत आणि सातत्यानं दरवर्षी या शाळांमध्ये वाढ केली जात आहे. आता जो काही सीबीएसई पोर्शन आहे किंवा सीबीएसई अभ्यासक्रम आहे त्यासाठी महापालिकेचा वेगळा सेल आहे, वेगळं ऑफिस आहे, त्यासाठी वेगळे अधिकारी स्टाफ आहे. मग नक्कीच या शाळांच्या माध्यमातून सुद्धा आता विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं म्हणजे सीबीएसई बोर्डाचं शिक्षण नक्कीच मिळत आहे.
1: आणि खूप चांगला उपक्रम आहे. आपण तुझ्याशी पुढे असाच संवाद साधणार आहोत. आता एक छानसं गाणं ऐकूया.
0: ओके, बिलकुल.

0: great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: ध्यान दें, आपकी मेहनत को राष्ट्रीय पहचान, पशुपालन क्षेत्र में उत्कृष्ट योगदान देने और नवीन प्रौद्योगिकी प्रथाओं को अपनाने वालों को भारत सरकार का पशुपालन एवं डेयरी विभाग प्रदान करता है राष्ट्रीय सम्मान। आज ही नामांकन करें राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 के लिए। इस पुरस्कार के लिए 3 श्रेणियों में होता है चयन, सर्वश्रेष्ठ डेयरी किसान, सर्वश्रेष्ठ डेयरी सहकारी समिति और सर्वश्रेष्ठ AI तकनीशियन। उत्तर पूर्वी क्षेत्र और हिमालयी राज्यों के लिए विशेष पुरस्कार का प्रावधान। नामांकन की तिथि 10 अगस्त से 10 सितंबर 2026 तक, तो देर किस बात की। आज ही आवेदन करें www.awards.gov.in पर या संपर्क करें नजदीकी CSC केंद्र पर। राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026, पशुपालन एवं डेयरी विभाग, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
2: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
3: ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा,
4: FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगच बहाणा।
3: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर।
4: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर।
3: 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
5: मित्रांनो, युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच, पण आज आहे शिक्षक दिन विशेष मुलाखतीमध्ये शिक्षक मित्र रमेश कुरुडे। रमेश, स्कूल चले हम आणि शाळा प्रवेशोत्सव या कार्यक्रमाबद्दल सांग।
6: खरं तर स्कूल चले हम, शाळा प्रवेशोत्सव किंवा बॅक टू स्कूल ह्या ज्या संकल्पना आहेत, त्या स्पेशली बॅक टू स्कूल किंवा स्कूल चले हमच्या संकल्पनांना कोरोनाच्या नंतर जास्त खूप म्हणजे प्राधान्य दिलं गेलं। पहिली की ज्यावेळेस बॅक टू स्कूल ही योजना किंवा आम्ही सुरू केलं होतं शाळेमध्ये, कोरोनाच्या नंतर विद्यार्थी घाबरायचे शाळेत यायला, त्यांच्या मनामध्ये भीती असायची किंवा पालकांच्या मनामध्ये भीती असायची, अशा वेळेस तो आम्ही बॅक टू स्कूल हा एक प्रोग्राम सुरू केला होता की तुम्हाला शाळेत येताना भीती नाही वाटली पाहिजे, त्यांना वातावरण थोडं चांगलं द्यायचं।
5: बरोबर।
6: स्कूल चले हम, तुम्हाला माहिती असेल की सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक विद्यार्थी हा शाळेत आला पाहिजे, तो शिकला पाहिजे किंवा कोणीही शिक्षणापासून वंचित नाही राहिलं पाहिजे, यासाठी हे स्कूल चले हम हे अभियान राबवलं जातं। याच्या अंतर्गत जे कोणी पालक असतील, आजूबाजूच्या शाळेच्या परिसरातील पालक असतील, त्यांना शिक्षणाबद्दलचं महत्व सांगायचं, त्यांच्यामध्ये शिक्षणाबद्दलचं आवड निर्माण करायची किंवा जागरूकता निर्माण करायची, हा त्याच्या मागचा उद्देश असतो। की पालक अनेकदा शिक्षक म्हणजे मुलांना पाठवत नाहीत, जसं मी सांगितलं की महापालिकेत शिकणारे विद्यार्थी हे कामगार लोकांची जास्त मुलं असतात, मग त्यांना काम सांभाळून आणि सगळ्या गोष्टी सांभाळून मुलांना शाळेत पाठवणं परवडत नाही किंवा ते प्राधान्य देत नाहीत, मग अशा वेळेस त्यांचं काउन्सिलिंग करायचं हे आम्ही काम ह्याच्या माध्यमातून केलेलं आहे। शाळा परिषद हा त्याच्यानंतरचा टप्पा आहे की ज्यावेळेस विद्यार्थी प्रवेश घेतो त्याच्यानंतर त्याला त्याचं स्वागत हे गोड पदार्थ किंवा मिठाई किंवा पुष्पगुच्छ देऊन आकर्षक सजावट करून, बँड पथक असेल, वेगवेगळे गाणे लावायची, आनंददायी वातावरण, तर अशा वातावरणामध्ये आपण त्याचं वेलकम करतो की तो पहिल्यांदा शाळेत असतो, त्याला शाळा ही संकल्पना माहीत नसते की व्हॉट इज मीन बाय स्कूल, त्याला

0: हाँ त्याच्यामुळे त्याला शाळेबद्दल जी मनामध्ये ही असते की भीती असेल किंवा काय असेल तर ती निघून जावी यासाठी मग आपण शाळा प्रवेश असतो महापालिकेच्या सगळ्या शाळातून दरवर्षी नित्यनियमितपणे केलं जातं. त्याच्यात विद्यार्थ्यांचं स्वागत करणं, पालकांचं स्वागत करणं, त्याच्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची गोडी नक्कीच निर्माण होते.
1: हो आणि तू जेव्हा उल्लेख केलास ना शाळेचा तेव्हा एकतर ती लहान मुलं असतात आणि ते रडतात
0: इनोसेंट असतात त्यांना माहित नसतं
1: त्यांना असं वाटतं की अरे बापरे
0: मला कुठे आणून टाकलं
1: मला जेलमध्ये
0: तर तसं त्यांना वाटू नये
1: तर ती पण एक गंमत असते
0: ना खूप रडतात पहिल्या दिवशी मुलं रडतात काही लोक काही मुलं एन्जॉय पण करतात असं नाही की फक्त रडतात काही मुलं एन्जॉय करतात पूर्ण दिवस आणि घरी जाऊन सांगतात पण ते की आज आम्ही असं केलं शाळेमध्ये आज आम्ही तसं केलं शाळेमध्ये किंवा आज कार्टून आला होता असं ते वेगवेगळ्या गोष्टी सांगतात.
1: बरं शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवताना तू कुठल्या गोष्टींवर जास्त भर देतोस?
0: आता एक शिक्षक म्हणून आता मी खरं तर माध्यमिक शिक्षक म्हणून मी आहे की म्हणजे 8वी 9वी 10वीसाठी मी शिकवतो. मुख्यत्वे आमचं एक माझं एक असतं की तणावमुक्त शिक्षण हे आलं पाहिजे मुलांमध्ये कारण आता जे ग्रोईंग जनरेशन आहे की त्यांच्यामध्ये तणाव हा खूप वाढतोय. आता तणावाची कारणं जर पाहिली तर आपण पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा प्रॉपरली संवाद नाही होत आहे त्याच्यामुळं मुलं तणावामध्ये येत आहेत. मोबाईलचं फॅड आहे किंवा गेम्स म्हणा आपण वेगवेगळे ते खेळत असतात घरी त्याच्यामध्ये तणावात असतात. मग हे तणावमुक्त करण्यासाठी म्हणजे त्यांच्यावर कुठलेही दडपण न येता कुठलेही ओजे न टाकता त्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी मी सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. मग त्याच्यामधून मुलांचं काउन्सिलिंग असेल वेगवेगळ्या तज्ञांना घेऊन त्यांचं शिक्षण ठेवायचं किंवा आम्ही स्वतः वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन आम्ही शिक्षण घेतो मुलांचं म्हणून ते तणावमुक्त त्यांना शिक्षण मिळावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. दुसरा की मी केंद्रित विद्यार्थी केंद्रित जे शिक्षण म्हणतो त्याच्यावरती मी जास्त भर देतो कारण आपण कसं की सगळे विद्यार्थी सारखे नसतात. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ही वेगळी असते, प्रत्येक विद्यार्थ्याची आवड ही वेगळी असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याची भाषा किंवा संस्कृती वेगळी असते. आता आपल्या महापालिकेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी किंवा सीबीएसई मध्ये शिकणारे विद्यार्थी फक्त मराठीच आहेत असं नाहीये, वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेश घेतात. मग त्यांच्या क्षमतेनुसार त्यांच्या आवडीनुसार आम्ही शिक्षणाकडे जास्त लक्ष देत असतो. तिसरा की हसत खेळत शिक्षण घेतो आम्ही की वेगवेगळ्या हसाय म्हणजे कविताच्या माध्यमातून गाण्यांच्या माध्यमातून ज्याला आपण आनंददायी शिक्षण म्हणतो ते आम्ही देत असतो. आणि तुम्हाला माहिती असेल की जे कृती आधारित शिक्षण आता खूप झालं, पूर्वी तुम्ही प्रश्न केला होता पूर्वी आणि आता काय फरक आहे, तर आता आपण घोकंपट्टी न करता कृतीवर आधारित शिक्षण मुलांना देतो. त्याच्यामुळे काय होतं की मुलांमध्ये ते लगेच ते आवडीने ते एन्जॉय करतात. त्याशिवाय मला जर पर्सनली विचाराल तर माझा जो बोलका भावला नावाचं एक कार्टून आहे माझ्याकडे त्याचा मी सातत्यानं मुलांशी संवाद साधण्याचं एक प्रभावी साधन आहे की जर मी ऍज अ टीचर काही सांगत असेल आणि मुलं ऐकत नसतील तर मी त्या बोलक्या भावल्याच्या माध्यमातून सांगतो तेव्हा त्यांना ते ऐकतात की तेव्हा ते लक्ष देतात की आम्हाला आज असं असं सांगितलेलं आहे.
1: बर त्या बोलक्या बाहुल्यांबद्दल तुला पुढे विचारणारच आहे आणि आम्ही ऐकणार सुद्धा आहोत तुझ्याकडून. पण आता वेळ झाली व्यावसायिक विश्रांतीची, त्यानंतर गाणं सुद्धा ऐकूया आणि मग पुढे अशाच गप्पा आपल्या सुरू राहतील.
0: नक्की सर नक्की.
2: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.

0: रमेश, मगाशी आपण तुझ्या तू कुठल्या गोष्टींवर जास्त भर देतो असं विचारलं होतं शिकवताना, आणि तू ताणतणावाचा उल्लेख केलास.
1: बरोबर.
0: आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना तर बराच तणाव असतो, ताण असतो, तर कोणताही ताण न घेता परीक्षेसाठी विशेष शिबिरांचं सुद्धा आयोजन केलं जातं, त्याबद्दल सांग.
1: मी सुद्धा अनेकदा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, इतर म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा अनेक शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये बोलवतात की सर असं असं दहावीची एक्झाम सुरू होणार आहे, तर तुम्ही थोडं त्यांचं सेशन घ्या किंवा शिबिर घ्या. तर मी अनेकदा शिबिरं घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये असतं की विद्यार्थी जे आहेत ना, आता दहावीचं इयत्ता दहावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, आणि सातत्यानं शिक्षक आणि पालक विद्यार्थ्यांवरती बंबर्डिंग करत असतात कंटिन्युअसली की तू दहावी लाईस हे नको करू, तू दहावी लाईस ते नको करू, तू दहावीचा विद्यार्थी आहेस असं वाग तसं वाग. तर ह्याच्यामुळे काय होतं की विद्यार्थी थोडे तणावमध्ये येतात की का मला, म्हणजे दहावीला तसं काय एवढं आहे की, पण त्यांना प्रॉपरली जर आपण सांगितलं की दहावीचं महत्व प्लस तणाव न घेता आत्मविश्वासाने किंवा धैर्याने परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आम्ही, मी स्वतः विविध संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तर त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या पर्सनल जे असतात इश्यू किंवा त्यांचे अडचणी त्या आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आता अनेक विद्यार्थ्यांचं कसं की घरी काहीतरी अडचण असते, आई वडिलांचं पटत नाही किंवा काहीतरी भांडण असेल, तर त्यांचा इफेक्ट शाळेतल्या वातावरणावरती होतो. मग अशा वेळेस आम्ही काय करतो की त्या विद्यार्थ्यांशी, त्या पालकांशी बोलतो, सेशनमध्ये त्यांना बोलवतो विद्यार्थ्यांना किंवा त्यांना, आणि सेशनमध्ये सांगतो, चर्चा करतो, चर्चा घडून आणतो, समोरासमोर बसवतो विद्यार्थी पालक, आणि त्यावेळी सुद्धा आम्ही त्याच्यावर सांगतो की कसं ओव्हरकम करायचं, कशाप्रकारे त्याच्यावर मात करायला पाहिजे. कारण आत्ता तुम्ही पाहू शकता की कमी वयामध्ये विद्यार्थी आत्महत्या करतायत. मला परीक्षेत कमी मार्क मिळाले किंवा मी परीक्षेमध्ये फेल होणार आहे या भीतीने ते आत्महत्या करतात. त्यांच्यात सहनशक्ती राहिलेली नाहीये, संयम राहिलेला नाहीये. मग तो सहनशक्ती किंवा तो संयम तो टिकून राहावा, त्याच्यामध्ये वाढावा, यासाठी आम्ही शिबिरांचं आयोजन करतो. वेगवेगळे तज्ञ आहेत, त्याच्या माध्यमातून आम्ही ते विद्यार्थ्यांना सांगतो की तणावमुक्त कशी परीक्षा द्यायला पाहिजे.
0: आणि अंधश्रद्धा निर्मूलन, नशामुक्ती अभियान, वाहनधारकांमध्ये जनजागृती असे ही सामाजिक उपक्रम तू करतोस, त्याबद्दल सांग.
1: नक्कीच मला सांगायला आवडेल ह्या गोष्टी, कारण बऱ्याच जणांना माहिती नसेल, कदाचित माझ्या सहकार्यांना माहिती नसतील. अंधश्रद्धा निर्मूलन किंवा नशामुक्ती, आता अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत बोललं तर आम्ही आता वैयक्तिक बऱ्याच ठिकाणी काम करतो. वेगवेगळ्या आदिवासी

0: त्यांच्या माध्यमातून आम्ही जे आदिवासी लोकांमध्ये जे अंधश्रद्धा आहे किंवा जे शिक्षणाचं कमी महत्व आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न करतो. त्या व्यतिरिक्त इतर जे काही समाज माध्यम आहेत किंवा सामाजिक संस्था आहेत, वेगवेगळ्या सामाजिक संस्था आम्हाला इन्व्हाइट करतात की तुम्ही सर या ठिकाणी असा असा कार्यक्रम आहे तुम्ही याल का, ते विचारतात. तर नक्कीच आम्ही जसा वेळ मिळेल तसा आम्ही त्या ठिकाणी जातो आणि मग अंधश्रद्धेबद्दल जे काही त्यांच्या मनामध्ये असेल ते आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. सध्या नशामुक्ती अभियान खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे सर्वत्र, सर्व मुंबईच्या शाळांमध्ये, आणि त्याच्यामुळे आता शालेय विद्यार्थी आहेत नाही नशेच्या आहारी चाललेत. 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी कमी वयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नशा करतायत. मग त्यांना त्या नशेपासून दूर करणं म्हणजे ई सिगारेट सारख्या गोष्टी असतील, तंबाखू असेल, गुटखा असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींचे ते सेवन करतात. मग त्यांना त्याच्यापासून परावृत्त करणं, दूर करणं, यासाठी आम्ही सातत्यानं सेमिनार घेत असतो, उपक्रम घेत असतो. जसं मी सांगितलं की बोलका बाहुला मी त्याचा खूप वापर करतो वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून. मला तुम्हाला सांगायला आवडेल की मुंबई ट्रॅफिक पोलीस दल आहे, त्यांचं एक ट्रेनिंग सेंटर आहे भायखळ्याला, तिथे ना मुंबई ट्रॅफिक पोलिसांना ट्रेनिंग दिलं जातं.
1: बर.
0: आणि मला एकदा फोन आला त्यांच्याकडून की सर असं असं आहे आणि आमचे पोलीस बांधव जे आहेत ना खूप तणावामध्ये आहेत, मग तुम्ही त्यांच्यासाठी सेशन घ्याल का? तर म्हटलं की सर, म्हटलं पोलिसांचं सेशन घेणं मला कसं काय शक्य होईल किंवा मी ते घेऊ शकेन का? तर ते बोलले की नाही सर, आम्ही तुमचे कार्यक्रम पाहिलेले आहेत, आमच्या सहकाऱ्यांच्या ऐकलेलं आहे, तुम्ही नक्की एकदा येऊन ट्राय करा. तर मी मुंबई ट्रॅफिक पोलिसांचं जे ट्रेनिंग सेंटर आहे भायखळ्याला, तिथे पोलिसांसाठी मी 1.5 तासाचं सेशन घेतलं होतं आणि खरं सांगतो त्यावेळेस इतका चांगला मला रिस्पॉन्स मिळाला म्हणजे मला अपेक्षा नव्हती की एवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल. त्याशिवाय भारत पेट्रोलियम आहे, बीपीसीएल आहे किंवा एचपीसीएल आहे, ते त्यांच्याद्वारे सुद्धा ते टँकर ड्रायव्हर असतात ना जे टँकर वाहतूक करतात, म्हणजे ते पेट्रोलियमचे टँकर असतात, त्यांच्यासाठी एक सेशन ठेवलं होतं. तिथे सुद्धा मला सांगितलं सर तुम्हाला टँकरवाल्यांना हसवायचंय आणि ते कधी हसत नाहीत किंवा ते कधी असं विचार करत नाहीत. तर मला तेव्हा टेन्शन आलं होतं की अरे टँकरवाल्यांना मी कसं काय हे करू शकतो, ते काही छोटी शाळेची मुलं नाहीयेत, पण त्यांना माहिती होतं की हे तुम्ही करू शकता, तुमच्याकडे स्किल आहे, मग ते वापरायला हवं. म्हणून मी टँकर जे बीपीसीएल आहे, भारत पेट्रोलियम, त्यांचे सुद्धा मी सेशन घेतलेले आहेत. रस्ता सुरक्षा सप्ताह जो होतो दरवर्षी, त्याच्या अंतर्गत मी प्रत्येक रस्त्यावरती उतरून सिग्नलवरती उतरून आम्ही कार्यक्रम करतो. मुंबई पोलिसांच्या माध्यमातून, मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून आम्ही ते रस्त्यावर उतरून त्यांना सांगतो. त्याच्यापैकी एक चांगला संदेश देणारे गाणं आहे, मी तुम्हाला गाऊन नक्की दाखवू शकतो की जे मी बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये मला अंदाज येईल कशा प्रकारचे आम्ही कार्यक्रम करतो. तर जेव्हा आपण गाडी वगैरे चालवतो त्यावेळेस आपण वाहनधारक म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मग ती त्यांना पटवून सांगण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, वेगवेगळ्या गाण्यांचा माध्यमांचा वापर करतो. मी बंदरूचा सुद्धा इथे वापर करतो बरं का, पुढे मी बोलणार आहे की बोलक्या बोलीच्या माध्यमातून सुद्धा मी वापर करतो. तर ते थोडक्यात मी गाणं तुम्हाला शॉर्ट गाणं बोलून दाखवतो. ड्रायव्हर दादा, ड्रायव्हर दादा जाना नाही. आता इथे मी बंदरूचा वापर करतो, ओके, ते पण तुम्हाला मी सांगतो की कशा प्रकारे बंदरूचा वापर करतो मी. तर बंदरू बोला बोला बोला. अरे बंदरू, या लोकांना आपल्याला काहीतरी सांगायचंय. ओके ओके, मी सांगायला तयार आहे, तयार आहे. ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मग बोल यांना काय सांगशील. ड्रायव्हर दादा, ड्रायव्हर दादा जाना नाही, तू जाना नाही. ड्रायव्हर दादा, ड्रायव्हर दादा जाना नाही, तू जाना नाही. रफ्तार से, रफ्तार से गाड़ी को चलाने जब तुम जाओगे, तुम जाओगे सबसे पहले सीट बेल्ट लगाओगे. सिगरेट गुटखा दारू का तू

0: गाड़ी की रफ्तार तुम रखोगे ना ज्यादा, ड्राइवर दादो ड्राइवर दादा जाना नहीं रे जाना नहीं, ड्राइवर दादा जाना नहीं तू जाना नहीं, रफ्तार से मग ह्याचा जो वापर करतो ना आपण लेक्चर देणं आणि अशा पद्धतीने सांगणं हा खूप फरक आहे. म्हणजे शाळेमध्ये सुद्धा कॉलेजेसमध्ये सुद्धा आम्ही जेव्हा सेमिनार घेतो ह्याचा मी प्रामुख्याने वापर करत असतो आणि म्हणून मी सांगितलं की सिग्नलवर सुद्धा आम्ही कार्यक्रम घेतलेले आहे.
1: आणि यालाच हसत खेळत शिक्षण
0: बरोबर आहे.
1: बरं, आपण अजून तुझ्याकडून बरंच काही ऐकणार आहोत आणि आता व्यावसायिक विश्रांतीची वेळ झालेली आहे, त्यानंतर गाणं सुद्धा ऐकूया आणि मग अजून बंदरोकडून.
0: येस येस येस, बिलकुल बिलकुल बिलकुल, आपण बोलूया.
2: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment.

0: in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची तू चाल पुढे तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची परवा भी कुणाची परवा भी कुणाची

0: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची एफएम गोल्ड वाहिनी.
1: मित्रांनो, युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा अर्ज मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच. आणि आज आपला शिक्षक मित्र रमेश कुरवडे सुद्धा आपल्या बरोबर आहे. रमेश, पुढे मला तुला विचारायचं असं की मगाशी तू बंदरूचा उल्लेख केलास, बाहुल्यांच्या खेळाचा उल्लेख केलास, तर या बोलक्या बाहुल्यांचा खेळ तू करतोस आणि नाट्य प्रशिक्षण सुद्धा तू घेतलेलं आहेस, त्यानंतर आवाजाची कार्यशाळा सुद्धा तू अटेंड केलेली आहेस, तर या वाटेकडे कसा काय वळलास?
2: खरं तर ज्यावेळेस मी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकत होतो तिथून आम्हाला खरं तर या सगळ्या गोष्टींचं बाळकडून मिळालेलं आहे की सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हायला मिळालं, वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला इतरांशी कॉम्पिटिशन करायला मिळालं, स्पर्धा करायला मिळाली आणि त्यावेळेस आमची सुरुवात झाली होती. खरं तर जो बोलका बावला ही कन्सेप्ट आहे ती छोट्या मुलांनाच, म्हणजे एक शिक्षक म्हणून मला ते वापरणं खूप गरजेचं वाटलं. ज्यावेळेस आम्ही लेक्चर द्यायचो किंवा असं

0: जी भाषा आहे आणि मुंबईतली भाषा आहे त्याच्यामध्ये थोडा फरक नक्कीच दिसून येतो. मग ऍज अ टीचर मला विद्यार्थ्यांना शिकवायचंय.
1: बरोबर.
0: माझी भाषा विद्यार्थ्यांना कळाली पाहिजे, त्यांना समजली पाहिजे, त्यासाठी म्हणून मी आवाजाची कार्यशाळा केली, नाट्य प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं आहे, जेणेकरून की मी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्यामध्ये ज्या कमतरता आहेत, एक शिक्षक म्हणून मला ज्या कमतरता वाटतात भाषा प्रवृत्व ह्याच्यावरती मला ओव्हरकम करण्यासाठी मात करण्यासाठीच मी नाट्य प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं आहे. आणि मग त्याच्या माध्यमातून आता सगळ्या गोष्टींचा वापर मी शाळेमध्ये करतो शिवाय बाहेर सुद्धा करत असतो.
1: बर, मूळ गाव कुठलं तुझं रमेश?
0: माझं गाव आहे कळमनुरी, म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील चिंचोरडी हे माझं मूळ गाव आहे आणि तिथूनच माझी सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली होती.
1: आणि त्या भाषेची पण एक गम्मत असेल ना तुझं
0: मराठी?
1: आम्हाला एखादं एखादं वाक्य.
0: बिलकुल बिलकुल बिलकुल बिलकुल. आता गावी जे बोलतो ना आपण नॉर्मली, म्हणजे खरं तर नॉर्मल भाषेमध्ये, अरे काय रे तू काय करतो रे, तुला कळत नाही का हे काय करायचं ते, अरे मला कशाला विचारतो बाबा, मला नको ना विचारू हे, तू तुझं बघ ना तुला काय करायचं ते, अरे येड्या तुला किती वेळ सांगतोय तू असं नको करू तसं, अरे तुला मी अरे तुला म्हणून मी कमळदारपासून सांगतोय तू काय कर का नाहीस रे बाबा, अरे तू ऐकलं, अरे बाबा मी आरती यायचं कोणीतरी असं नको करू, अरे नका करू काहीतरी, तुम्ही काय गलबला लावला रे, काय कलमा लावला, कलमा काय करताय तुम्ही, तर असे शब्द जे असतात गावचे शब्द त्याचा मी वापर करतो.
1: ग्रामीण शैलीमधले गावरान शब्द,
0: गावरान शब्द,
1: कलमा
0: कलमा कलमा करू नका, कलमा कशाला करताय असं ते वापरायचे.
1: आपण आता कलमा न करता शेवटचा प्रश्न आहे की आज शिक्षक दिन आहे आणि शिक्षक दिनाच्या निमित्तानं तू विद्यार्थी मित्रांना काय सांगशील आणि हे तुला तुझ्या शैलीमध्ये सांगायचंय आणि बंदरू काय सांगणार आहे त्यांना?
0: बिलकुल बिलकुल, नक्की नक्की नक्की. खरं तर मी या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व पालकांना, आपले विद्यार्थी असतील त्यांना सगळ्यांना संदेश देऊ इच्छितो की खरंच शिक्षण हा खूप म्हणजे आयुष्यातला खूप महत्वाचा घटक आहे. जर तुम्हाला उत्तम भविष्य घडवायचं असेल तर एकच ऑप्शन तुमच्या समोर आहे, ते म्हणजे शिक्षण. आणि शिक्षक हा शिल्पकार आहे जो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतो किंवा विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आम्ही करतोय, म्हणजे पाया बांधल्यापासून ते शिखर शिखरापर्यंत जी कामं आम्हाला करावं लागतात विद्यार्थ्यांच्या भविष्यातली. मग त्यासाठी विद्यार्थ्यांना काही गोष्टी करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट येते की तुमचं परिश्रम, हे कठोर परिश्रम करण्याची तयारी पाहिजे, सातत्य पाहिजे. तुम्ही सातत्य ठेवत नाही, म्हणजे मी जरा ठरवलं मला एखादी परीक्षा पास व्हायची आणि मी दोन दिवस अभ्यास केला, तिसऱ्या दिवशी ऍज इट इज मी जागेवरती आलो तर ते नाही करता येणार. तुम्हाला सातत्य ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट की नेहमी नवीन काहीतरी करता आलं पाहिजे. तुम्हाला नवनवीन गोष्टी शिका, तुम्ही नवनवीन गोष्टी करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या म्हणजे जगासोबत तुम्हाला स्पर्धा करायची. आता पहिल्यासारखी स्पर्धा नाही आहे, स्पर्धा वाढलेली आहे. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा की प्लीज नम्रतेने वागायला पाहिजे सर्वांनी, पालकांशी वागताना, शिक्षकांशी वागताना आपण नम्रपणा दिसला पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये. कारण म्हणजे का नम्रता हाच विद्यार्थ्यांचा खरा दागिना आहे, हे मी माझ्या शाळेमध्ये भिंतीवर लिहिलेलं वाक्य आहे ते मी तुम्हाला आता आठवते की नम्रता हा विद्यार्थ्यांचा खरा दागिना आहे. त्यावेळेस सुविचार भिंतीवर लिहिले जायचे. इथे सुद्धा मी सांगू इच्छितो की खरंच तुम्ही नम्रता म्हणजे तुम्ही अंगीकारा, त्याचा अंगीकार करा आणि त्याचा प्रॉपरली वापर करा. अनेकदा अपयश आल्यामुळे खचून जातात विद्यार्थी. येताना मी दहावीचे विद्यार्थी मी बघतोय, किंबहुना मी तुम्हाला सांगू शकतो की मला एक दहावीची विद्यार्थिनी मला भेटली आलेली अशा शिबिरामध्ये, ती बोलली की सर मला जगायची इच्छा नाही, मला आत्महत्या करायची. म्हणजे ती ऐकून मला खरंच धक्का बसला की असं का. मग तिचं आम्ही सगळी गोष्टी माहिती घेतली, घरची माहिती काढली, तर पालकांचे संवाद नाही, पालकांमध्ये वादविवाद आहे, त्याच्यामुळे त्याचा परिणाम या गोष्टीवरती होतो. माझी पालकांना सुद्धा विनंती आहे की कृपया तुमच्या या वागणुकीचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती त्याच्या भविष्यावरती परिणाम नका होऊ देऊ. त्याच्यामुळे पालकांनी सुद्धा मेडिटेशन करणं गरजेचं आहे, त्याने सुद्धा मेडिटेशनच्या माध्यमातून मुलांकडे पाहणं गरजेचं आहे. कारण शेवटी देशासाठी चांगलं काहीतरी करायचं असेल तर फक्त हीच पिढी आहे की ह्याच पिढीला समोर घडवायचं आहे.
1: बरोबर.
0: आता तू जसं विचारलं गोपी की मला तो बोलका बाहुल्याचा वगैरे काय करतो काय नाही, नक्कीच मी त्यात जसं सांगितलं की मी गाणं वगैरे गायलं की त्याच्यातून सांगितलं की तुम्ही बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून, तो बोलका बाहुला बंदरू सुद्धा मला काहीतरी संदेश देऊ इच्छितो. मी त्याला सुद्धा सांगेन की बंदरूला पण तो काहीतरी सांगेन. कारण कसं आहे की शेवटी शुभेच्छा देणं किंवा ह्या गोष्टी आल्याच. तर बंदरू बोला बोला बोला, मी इथेच बसलोय इथेच बसलोय मी. अरे मला वाटलं तू चहा वगैरे प्यायला गेलास काय? नाही नाही नाही नाही, आता गोपी बोलला ना ब्रेक आहे, थोडा ब्रेक आहे, काहीतरी जाहिरात वगैरे आहे म्हणून मला वाटलं तू गेलास काय कुठे. अरे नाही रे बाबा, नाही नाही नाही, मी इथेच बसलोय. ओके ओके ओके. तर बंदरू मला सांग, तू म्हणजे जसं वापर करतो मुलांना, तुझ्या छोट्या छोट्या मुलांना तू शिकवतोस बरोबर आहे, मग काय शिकवतोस सांग ना खरी गोष्ट. अरे मी शाळेमध्ये शिकवत असताना त्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवतो, मुलं बनून शिकवतो. वा वा वा, नक्की नक्की नक्की. म्हणजे एखादं उदाहरण सांगू शकशील का? नाही नाही तसं नाही सांगताना, पण मी बोलून दाखवतो. ओके मुलांनो, तुम्ही माझ्या मागे टेबल बोलायचा, पाडा बोलायचा, पाढा हा ओके असं समजा तुम्ही बोलू बोल बंधुरू माझ्या मागे बोल ओके

0: अरे बंदरू असं नाही बोलायचं यार, हे चुकीचं नाही. टू तुझा फोर दिसतोस तू चोर. अरे बंदरू बंदरू बंदरू बंदरू तुला चांगल्या विषयी सांगायला आलेलं ना. ओके बंदरू मला सांग, तुझे आई वडील कुठे राहायचे? जंगलामध्ये. आता जंगल राहिलीत का? नाही नाही नाही. मग विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे? जंगलं जपवायला पाहिजे, झाडं लावायला पाहिजे, झाडं तोडली नाही पाहिजे. मग काय सांगशील त्यांना? ऐका मित्रांनो, तर आपण आज धरतीला विचारतो, म्हणजे आपण बघतो आजूबाजूला की आपण प्रत्येकजण आपल्या फॅमिलीसाठी कुटुंबासाठी झटत असतो, मरमर करत असतो. बंदरू नेहमी संदेश देतो, एक तर चांगला संदेश आहे, तुम्ही ऐका व्यवस्थित. ओके, म्हणजे झाडं लावण्यासंदर्भातला संदेश, सामाजिक संदेश आहे जाता जाता. तर झाडं लावण्यासंदर्भातला ते बंदरू काय सांगतो बघा, की त्याच्यामध्ये तो विद्यार्थ्यांना सांगतोय ना मोबाईल. आता मोबाईल कॅम्प्युटर लॅपटॉप मध्ये सगळी पिढी गेलेली आहे, पण धरतीला काय पाहिजे? आपण पत्नीला विचारतो, मुलांना विचारतो, तुम्हाला काय पाहिजे? आपण धरतीला कधी विचारत नाही, तर धरतीला विचारायला पाहिजे. ना मोबाईल ना पीसी ना आयपॅड पाहिजे, ना मोबाईल ना पीसी ना आयपॅड पाहिजे, या धरतीला हो फक्त एक झाड पाहिजे, या धरतीला हो फक्त एक झाड पाहिजे. धरती मातेचा तू ऐकून घे सूर, मुलगा जातो बघा आई पासून दूर, मुलगा जातो बघा आई पासून दूर. ना डीजे ना साऊंड ना कॉड पाहिजे, ना डीजे ना साऊंड ना कॉड पाहिजे, या धरतीला हो फक्त एक झाड पाहिजे, या धरतीला हो फक्त एक झाड पाहिजे. मित्रांनो, झाडे लावा बरं का, झाड जगवा, जंगल जगवा, तरच आम्ही जगू शकतो, नाहीतर आम्ही जगू शकणार नाही. हो मित्रांनो, तुम्हाला बंदरू सारख्या मित्रांना जगवायचं असेल, टिकवायचं असेल, तर झाडं लावणं गरजेचं आहे, त्यांची फॅमिली टिकवणं गरजेचं आहे, तरच ते टिकवू शकतात. आता सगळ्यांना, सगळे शिक्षक किंवा बांधव आपले विद्यार्थी, त्यांना मी एवढं सांगेन की पुन्हा एकदा मी तुम्हाला आपल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो. गोपी, म्हणजे आता पुढे काय हे करशील तू मला?
1: पुढे काय रे, पुढे आता आपली मुलाखत संपलेली आहे आणि okay. बंदरूने जो काय संदेश दिलेला आहे तो संदेश अंगीकारतील, त्याचा विचार करतील आपले विद्यार्थी मित्र.
0: बरोबर आहे,
1: शिक्षण सेवेचं व्रत अंगीकारून शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्याचा अमूल्य कार्य करत असतात, आणि सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.
0: गोपी मला एक बोलायचंय, तुम्ही आम्हाला इथे येऊन मला बोलण्याची संधी दिली, म्हणजे एक शिक्षक म्हणून मला इथे बोलण्याची संधी दिली, इथे मला सगळं एक मान सन्मान दिला, त्याबद्दल नक्कीच मी आपलं मनापासून आभार मानतो. आकाशवाणी मुंबई तर्फे, मुंबईचं मी आमच्या सगळ्या शाळेचे विद्यार्थी, प्रिन्सिपल सर, शिक्षक, स्टाफ, पालक यांच्यातर्फे मी तुमचं खरापासून, खरंच मनापासून आभार मानतो.
1: बरं, आम्हीही तुझे आभार मानतो, तू आज वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधलास, त्याबद्दल खरंच मनापासून.
0: आमचा दिवस, शेवटी शिक्षक दिन आहे.
1: हो, आणि बंदरूचे आभार.
0: थँक्यू थँक्यू थँक्यू.
1: मित्रांनो, आता वेळ झाली युवा तरंग या कार्यक्रमात इथंच थांबण्याची. तुम्हाला गाणं ऐकवणार आहे आणि एक व्यावसायिक विश्रांती सुद्धा आहे, आणि त्यानंतर 12 वाजता रंजक सफर या कार्यक्रमात आपली भेट होईल. ऐकत रहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.
2: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.

0: FM Gold, खरा सोना।
1: रसिकांनो, तुम्ही ऐकताय न्यूज ऑन ए आर ऍप वर आणि 100.1 मेगाहर्ट्झ वर मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि रंजक सफर या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहे। बाहेर कदाचित पाऊस पडत असेल, कारण मी सकाळी येताना थोडासा पाऊस पडत होता, आता माहिती नाही, पण पाऊस पडतोय, रस्त्यांवर गर्दी असेल आणि सगळीकडे फक्त एकच आवाज घुमतोय, आला रे आला गोविंद आला। आणि माझ्या सर्व लाडक्या श्रोत्यांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा।

मंडळी दहीहंडीचा उत्सव हा संगीत आणि गाण्यांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. केवळ मराठीच नाही तर आपल्या बॉलिवूडने दहीहंडीला एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली आहेत. शम्मी कपूर यांचं ते ब्लॅक अँड व्हाईट काळातलं गोविंदा आला रे आला असो, किंवा अमिताभ बच्चन यांचं मच गया शोर सारी नगरी रे असो, सलमान खानचं चांदी की डाल पर सोने का मोर असो, किंवा सोनाक्षी सिन्हा आणि प्रभुदेवा यांचं गो गो गोविंदा, या हिंदी गाण्यांनी अख्ख्या देशाला दहीहंडीच्या तालावर नाचवलंय. पण जेव्हा थरांवर थर रचण्याची वेळ होते तेव्हा अंगात कडक ऊर्जा भरण्यासाठी वाजतं ते आपलं मराठी गाणं. चला तर धमाकेदार गाणं ऐकूया ज्याला दहीहंडीचा नॅशनल अँथम म्हणतात, 1989 मधलं लक्ष्मीकांत बेर्डे यांचं एव्हरग्रीन गाणं.

मोठ्या हंड्या आणि मोठमोठी बक्षिसं एका बाजूला, पण लहानपणी आपल्या गल्लीत बांधलेली ती हंडी आठवते का? घरातून चोरून आणलेलं दही, दूध, लाह्या, पोहे आणि साखर एकत्र करून मटकावलेला तो काला म्हणजेच हंडीचा प्रसाद. हंडी फुटल्यावर तो प्रसाद हातावर घेण्यासाठी होणारी झुंबड, ती मजा काही औरच होती. श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी जसं एकत्र बसून आपापला शिदोरीचा डबा एकत्र करून काला करायचे, तीच परंपरा आपण आजही जपतोय. चला याच लहानपणीच्या आठवणींना आणि कानाच्या खोड्यांना उजाळा देणारं एक गाणं ऐकूया.

मंडळी, जेव्हा आपण मुंबई ठाण्याच्या नऊदा थरांच्या दहीहंडी पाहतो तेव्हा अंगावर काटा येतो। हा मानवी मनोरा रसणं म्हणजे केवळ ताकद नाही तर ते शुद्ध विज्ञान आणि संतुलन आहे। सगळ्यात खाली असणारे गोविंद ज्यांना पाया म्हणतात ते शेकडो किलोचं वजन आपल्या खांद्यावर पेलतात, मधले थर संतुलन सांभाळतात आणि सगळ्यात वर चढणारा तो लहान सलामी देणारा गोविंद हवेत झेप घेतो। या एका दिवसाच्या थरारासाठी आपली गोविंदा पथके गुरु पौर्णिमेपासून म्हणजेच दोन दोन महिने आधीपासून दररोज रात्री सराव करत असतात। चला या सगळ्या गोविंदांच्या जिद्दीला आणि चिकाटीला सलाम करूया आणि ऐकूया आजच्या पिढीला थरांवर थर लावायला जोश देणारं हे गाणं।

मंडळी, आज आपण जी भव्य दहीहंडी पाहतो तिचा इतिहास खूप रंजक आहे, बरं का? महाराष्ट्रात दहीहंडीला सार्वजनिक स्वरूप देण्यामागे एक मोठा उद्देश होता आणि तो म्हणजे लोकांचं एकत्रीकरण. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि त्यानंतरच्या काळात समाजातल्या सर्व स्तरातल्या तरुणांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्यात शारीरिक सुदृढता आणि एकतेची भावना निर्माण करण्यासाठी या उत्सवाचा मोठा वाटा राहिलाय. आणि आता तर काळ एवढा बदलला आहे की पूर्वी फक्त पुरुषांची पथकं असायची, पण आता आपल्या मुली आणि महिला गोविंदा पथकं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून 5, 6 आणि थेट 7 थरांची सलामी देत आहेत. त्यांचा तो आत्मविश्वास, ती शिस्त आणि हंडी फोडण्याचा तो जोश पाहून ऊर अभिमानानं भरून येतो. आजच्या कार्यक्रमातला पहिला प्रश्न विचारतो, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर चित्रित झालेलं दहीहंडीचं गाणं हे कुठल्या चित्रपटातलं आहे? जे मी तुम्हाला ऐकवलं होतं त्या चित्रपटाचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा नीट ऐका, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर चित्रित झालेलं दहीहंडीचं गाणं कुठल्या चित्रपटातलं आहे, त्या चित्रपटाचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245141434 आणि 45151435. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या. आणि आता ऐकूया महिला गोविंदाच्या या रण रागिणींना सलाम ठोकूया आणि ऐकूया पुढचं गाणं.

0: पोरीबंदर स्टेशनसाठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता.
1: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे.
0: April 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं.
2: श्रोते हो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेल. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय
3: गाथा. नमस्कार, मी महेश कोठारे. मित्र हो, अत्यंत गोडीची जुनी मराठी गाणी आणि गप्पांसाठी आपण ऐकत आहात FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
4: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि तुमचा अर्ज मित्र गोपी भोसला आज तुमच्या बरोबर आहे. आणि दह्यांडी म्हटलं की गोविंदा पथकांमध्ये असणारी ती चुरस, ती स्पर्धा आपण पाहतो. अमुक एका पथकानं 8 थर लावले पण आपण 9 थर लावणारच, ही जी ईर्ष्या असते ना ती मैदाना

पुरतीच मर्यादित असते. पण कौतुकाची गोष्ट अशी की मैदानात कितीही चुरस असली तरी जर एखादा गोविंदा थरावरून खाली पडायला लागला तर विरोधी पथकाचे गोविंदाही त्याला वाचवण्यासाठी आपले हात पुढे करतात. हीच खरी खिलाडू वृत्ती आहे. आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात या उत्सवाला आणखी ग्लॅमर आलंय. नवनवीन गाणी, रील आणि थरांचे व्हिडिओ जगभरात पाहिले जातात. पहिला प्रश्न विचारला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर चित्रित झालेलं दहीहंडीचं गाणं कुठल्या चित्रपटातलंय, त्या चित्रपटाचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. दूरध्वनी क्रमांक आहेत 0225415 4134 आणि 4515415335. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

मंडळी पहिला प्रश्न विचारला होता की लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर चित्रित झालेल्या दहीहंडीचं गाणं कुठल्या चित्रपटातलं आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे हमाल दे धमाल. आणि ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो. दीपाली विचारे, स्वप्नील, अरुणा पटवर्धन, प्रमोद राऊत, मंगला शेठ, शरदचंद्र पंचपूर, नीलम राणे, रमेश कोळी, काशीनाथ क्रमवंत, नितीन सोनावणे, शुभलक्ष्मी मस्तकार, शेखर जळगावकर, संदीप भांडारकर आणि संतोष शिंदे. सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. दुसरा प्रश्न लगेच विचारतो. दरवर्षी साधारण गोविंदा पथकांचा जो सराव आहे तो कधीपासून सुरू होतो? दरवर्षी गोविंदा पथकांचा सराव साधारणपणे कधीपासून सुरू होतो? दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 41 34 आणि 45 15 41 35. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

0: स्टेशनसाठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता.
1: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे.
0: एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं.
2: श्रोते हो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 8:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय
3: गाथा. नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम. आपण ऐकत आहात 100.1 FM गोल्ड वाहिनी. सुमधुर मराठी गाणी आणि रंजक माहितीसाठी नक्की ऐका FM गोल्ड.
4: मंडळी, हा 9 थरांचा थरार हा एका रात्रीत उभा राहत नाही. आपण कबड्डी किंवा क्रिकेटपटूंचा फिटनेस पाहतो, पण आपले हे स्थानिक गोविंदा कुठल्याही आंतरराष्ट्रीय खेळाडूपेक्षा कमी नाहीत बरं का. तुम्हाला माहित आहे का, हे गोविंदा जिममध्ये तासनतास घाम गाळतात. त्यांच्या आहारात हाय प्रोटीन डायट, अंडी, मोड आलेली कडधान्य, केळी आणि भरपूर दूध समाविष्ट असतं. पाय मजबूत करण्यासाठी शेकडो स्क्वॅट्स मारले जातात, तर हाताची ताकद वाढवण्यासाठी पुशअप्स केले जातात. हा खेळ आता गल्लीतला राहिला नसून एका अत्यंत शिस्तबद्ध ॲथलीटचा खेळ झाला आहे. दुसरा प्रश्न विचारलाय, दरवर्षी गोविंदा पथकांचा सराव आहे तो साधारणपणे कधीपासून सुरू होतो. दूरध्वनी क्रमांक आहेत

44 15 41 34 आणि 45 15 41 35. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या. चला या गोविंदाच्या फिटनेस आणि ऊर्जेला दाद देण्यासाठी ऐकूया कडक जोशपूर्ण गाणं, जे ऐकून तुम्हालाही हुरूप येईल.

मंडळी सण साजरा करताना आपण आपल्या पर्यावरणाचं भान ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. पूर्वी दहीहंडीच्या नावावर हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया घालवलं जायचं, पण गेल्या काही वर्षात आपल्या गोविंद मंडळांनी खूप समजूतदारपणा दाखवलाय. आता अनेक ठिकाणी सुकी दहीहंडी साजरी केली जाते किंवा पाण्याचा मर्यादित वापर केला जातो. तसंच मटक्यांमध्ये रासायनिक रंगांऐवजी हळद, कुंकू आणि नैसर्गिक रंगांचा वापर केला जातोय. सणाचा आनंदही घ्यायचा आणि निसर्गालाही जपायचं हा नवा विचार खरोखरच कौतुकास्पद आहे. दुसरा प्रश्न विचारलाय, दरवर्षी गोविंदा पथकांचा सराव साधारणपणे कधीपासून सुरू होतो? उत्तर आहे गुरु पौर्णिमेपासून. आणि ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो. दीपाली विचारे, अरुणा पटवर्धन, प्रमोद राऊत, मंगला शेठ, नीलम राणे, काशीनाथ क्रमवंत, नितीन सोनावणे, शुभलक्ष्मी मस्तकार, संतोष शिंदे, उषा देसाई, महेश कराडे, संगीता पंचपूर, संजय वाणी, संजय गांधी, माधव भावे, उमेश, उदय नाईक आणि चार्वी पिंजरकर, सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. चला निसर्गाच्या आणि कान्हाच्या याच सुंदर नात्याला साजेसं गाणं ऐकूया.

मित्रांनो, गप्पा मारता मारता आपला थरांचा थरार संपत आलाय यावर माझा विश्वासच बसत नाहीये. जाता जाता माझ्या सर्व गोविंदा भावांनो आणि बहिणींनो, सुरक्षिततेचे नियम नक्की पाळा. सेफ्टी बेल्ट आणि हेल्मेटचा वापर करा, कारण हंडी फोडण्याचा आनंद जितका मोठा आहे तितकंच तुम्ही सुखरूप घरी परतणं तुमच्या कुटुंबांसाठी महत्वाचं आहे. रसिकोई, मी गोपी भोसले आता पुरती तुमची रजा घेतो. आज दुपारी 2:30 ते 5 FM रेनबोवर दुहिता तुमच्यासाठी बहारदार कार्यक्रम घेऊन येणार आहे. ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणी FM गोल्ड आणि FM रेनबो.

0: उसमें से बाहर आ सके। और ऐसे में क्रिएटिविटी की तरफ हम बच्चों को जितना ज्यादा जोड़ेंगे, और हमने ऐसे कुछ न कुछ कार्यक्रमों को आदत बनानी चाहिए।
1: मुलांमध्ये खऱ्या अर्थाने बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रमापुरतं मर्यादित न राहता त्यांच्या जीवनाचा एक भाग बनलं पाहिजे असं ते म्हणाले। शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचं बालपण जपत त्यांच्या जीवनाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे। ज्ञान, शिक्षण आणि आत्मविश्वास मुलांमध्ये रुजवत त्यांच्या भवितव्याच्या सबलीकरणात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात असं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे। भारताचे माजी राष्ट्रपती आणि तत्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जोशी यांनी त्यांना आदरांजली वाहिली। केवळ ज्ञानदानापलीकडे जाऊन भावी पिढी सशक्त करत विकसित भारताचा पाया मजबूत करण्यात योगदान देणाऱ्या शिक्षकांबद्दल जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं जून 2026 झालेल्या यूजीसी नेट परीक्षेच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांच्या पुनर्परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केली आहेत। ही परीक्षा 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणार असून विद्यार्थी यूजीसी नेटच्या संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात। इंग्रजी विषयाची परीक्षा 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळेत घेतली जाईल। वाणिज्य शाखेची परीक्षा त्याच दिवशी दुपारी 3 ते 6 या वेळेत होईल। समाजशास्त्र विषयाची परीक्षा 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत होईल। प्रश्नपत्रिकेतल्या त्रुटींबाबतच्या तक्रारींनंतर या 3 परीक्षा पुन्हा घेतल्या जात आहेत। केरळमध्ये थ्रिसूर इथं काल एक कार ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात कारमधून प्रवास करत असलेले 8 जण ठार झाले। हे 8 जण तामिळनाडूच्या गुरुवायूर इथले विद्यार्थी असून ते कोडनगल्लूर इथं जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं। सर्व 8 जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। बिहारमधली पूरस्थिती कायम असून गंगा, गंडक आणि कोसी नद्या दुथडी भरून वाहत आहेत। पुरामुळे पाटणासह 14 जिल्हे प्रभावित झाले असून पाटणा इथं गंगा नदी धोक्याच्या पातळीच्या 2 मीटर वरून वाहत आहे। गांधीघाट भागात पुराच्या पाण्याचा नवा उच्चांक गाठला जाण्याची शक्यता आहे। पूरपरिस्थिती पाहता संबंधित जिल्ह्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आणि सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश जलसंपदा विभागानं दिले आहेत। नेपाळमध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 1344 पोहोचली असून अजूनही हजारो जण बेपत्ता असल्याचं पोलिसांनी सांगितलं। नेपाळ तिबेट सीमारेषेजवळ गेल्या 26 ऑगस्टला झालेल्या प्रचंड हिमस्खलनामुळे आलेल्या पुरात उत्तर आणि मध्य नेपाळमध्ये अनेक जणांना प्राण गमवावे लागले। नेपाळ लष्करानं मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य हाती घेतलं असून अजूनही अंदाजे 4898 जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान नेपाळच्या त्रिशुली बाजार इथून आज बचाव मोहिमेदरम्यान एका 5 वर्षांच्या बालकासह 3 भारतीयांना वाचवण्यात यश आलं। आतापर्यंत या भागातून 169 भारतीयांचे प्राण वाचवण्यात यश आलं असून अजूनही 275 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची भीती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं व्यक्त केली आहे। आतापर्यंत वापरात असलेला जगाचा नकाशा रद्द करून आफ्रिकेचा आकार आणखी अचूकपणे दाखवणारा नकाशा स्वीकारायला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं मान्यता दिली आहे। 16व्या शतकापासून आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या मर्कॅटर नकाशात आफ्रिका आणि ग्रीनलँड यांचा आकार साधारण एकच दाखवला जातो, पण प्रत्यक्षात आफ्रिका ग्रीनलँडपेक्षा 14 पट मोठा आहे, त्यामुळे या नकाशावर टीका केली जात होती। टोगो आणि आफ्रिकन संघाच्या सदस्यांनी मांडलेला हा प्रस्ताव भारत, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम यांच्यासह 164 देशांच्या पाठिंब्यानं मंजूर झाला। फक्त अमेरिकेनं प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं तर 6 देश तटस्थ राहिले। मिस वर्ल्ड 2026 स्पर्धेचा अंतिम सोहळा आज व्हिएतनाममधल्या ना ट्रांग या शहरात होणार आहे। यंदा या प्रतिष्ठित स्पर्धेत विविध देशांचे एकूण 111 स्पर्धक भाग घेत आहेत। फेमिना मिस इंडिया वर्ल्ड विजेती निकिता पोरवाल यावर्षी या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे। याआधी भारताच्या मानुषी छिल्लर हिनं 2017 हा किताब जिंकला होता। अनंत काळ चालणाऱ्या युद्धापेक्षा युद्ध समाप्तीकडे वाटचाल करणं अधिक महत्त्वाचं असून युद्धात कोणीही जेता नसतो, मात्र त्यामुळे जग आणखी मृत्यू आणि विध्वंसाकडे ओढलं जातं असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। पोलंडची राजधानी वॉर्सॉ इथं पोलंडचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री राडोस्लाव सिकॉर्स्की यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते। रशिया आणि युक्रेनमधल्या संघर्षावर तोडगा काढून शांतता करार करण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्यासाठी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर रशिया

आणि युक्रेनच्या दौऱ्यावर जात असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत विल्यम्स भगिनी अर्थात दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि व्हिनस विल्यम्स यांना पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं. 3 सेट्सच्या या थरारक सामन्यात माया जॉइंट आणि चान हाओ चिंग या जोडीनं त्यांच्यावर 6-3 6-7 7-6 असा विजय मिळवला. महिला एकेरीत अॅना कालिन्स्काया हिनं कॅरोलिना मुकोवा हिला तर एमा नावारो हिनं एलिना स्वितोलिना हिला पराभवाचा धक्का दिला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत कार्लोस अल्कराज दानिल मेदवेदेव अलेक्झांडर झ्वेरेव आणि फ्लॅविओ कोवोली आणि बेन शेल्टन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली तर अलेक्स डिमिनॉर याला पराभव पत्करावा लागला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं शिक्षकांना आवाहन. केरळमध्ये रस्ते अपघातात 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि आफ्रिकेचा योग्य आकार दर्शवणाऱ्या जगाच्या नव्या नकाशाला संयुक्त राष्ट्रांची संमती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो नाद ब्रह्म कर्नाटक संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात TN अशोक यांचं कर्नाटक शैलीतील गायन, त्यांनी गायलेला राग तोडी आपण ऐकणार आहोत. ताल मिश्र चापू. त्यांना व्हायोलिनची साथ शिवकुमार अनंतरमण यांनी, मृदंगमची साथ राजेश श्रीनिवास यांनी, कंजिराची साथ सुब्रमण्यम अय्यर यांनी केली आहे. ऐकूया तर TN अशोक यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग तोडी.

0: नादब्रह्म कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात टी एन अशोक यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकलं. त्यांना व्हायोलिनची साथ शिवकुमार अनंतरमण यांनी, मृदंगमची साथ राजेश श्रीनिवासन आणि कंजिराची साथ सुब्रमण्यम अय्यर यांनी केली होती. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं विशाल शर्मा.